प्रगट प्रभ आपे तू ठाकुर सेवक फुन आपे तू गुप्त प्रगट प्रभ आपे नानक दास सदा गुण गावे एक भोरी नदर ने

गुर शब्द विचारे, गुर शब्द विचारे हो मैं मारे, इन बिद मिलो प्यारे। सात हन सुहागन सदा रंग राती, साचे नाम प्यारे अपने।